मोगळायकप्यांग आणि माझ्या इष्टांक समस्तांग माय मोगाचो येवकार आणि सुप्रभात. मोगळायकप्यांनो 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. तशेंच आमकां आयकात न्यूज ऑन एअर ह्या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मारूय. आमची विविध भारती, म्हादय आणि FM रेनबो ही तिनूय सेवा तुमच्या खातीर सदां तत्पर आहा. मोगळायकप्यांनो आज वार मंगळार, भारतीय सौर दीस आषाढशक 1948 म्हळ्यार 7 जुलै 2026 सकाळची 5:56 जातात आनी आमी आरंभ करता आमच्या पहिल्या सभेचो. मोगळायकप्यांनो तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल.

संदर्भाच्या कार्यावळीत एक वर जाऊन 5 मिनिटांचेर ऐकात कातरांची कार्यावळ आणि त्या उपरांत 2 वरांचेर तुमकां ऐकपाक मेळटली मराठी कार्यावळ भावगीत. ह्या कार्यावळीत भावगीतांची मैफिल तुमकां ऐकपाक मेळटली आणि त्या उपरांत ज्यूक बॉक्स ही वेस्टर्न कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली 2 वरां 32 मिनटांचेर. रिदम्स अँड ब्लूज ही वेस्टर्न म्युझिकाची कार्यावळ ऐकात 3 वरांचेर आणि 3 वरां 30 मिनटांचेर म्हणल्यार 3:30 वरांचेर NCERT स्पॉन्सर्ड प्रोग्राम उमंग तुमकां ऐकपाक मेळटलो. 4:05 मिनटांचेर वेस्टर्न म्युझिक कार्यावळ रिक्वेस्ट प्रोग्राम तुमकां ऐकपाक मेळटलो 4:05 मिनटांचेर आणि 5:10 मिनटांचेर रॉक ऑन ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. मगर ऐकपना आमच्या दुसऱ्या सभेन त्याच म्हणजे 4:30 वरांचेर ऐकात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत उस्ताद अली अख्तर खान हांचे सरोदवादन राग रामदासी मल्हार आणि त्या उपरांत रेनबो सांग्स ही कार्यावळ तुमच्या सांगता कसली 6:05 मिनटांचेर. या कार्यावळी उपरांत हॅलो चित्ररंजन फोन इन कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली 7:10 मिनटांचेर आणि त्या उपरांत कातारांची कार्यावळ तुमचो सांगात करतली 8 वरांचेर. सदाबहार कार्यावळीन तुमकां आमी येवकार दितली 8:30 वरांचेर आणि त्या उपरांत 9:15 मिनटांचेर ट्युजडे ट्विस्ट ही कार्यावळ तुमकां आयज ऐकपाक मेळटली. मगर एकवेळ 10:05 मिनटांचेर ऐकात वेस्टर्न म्युझिकान द कंट्री म्युझिक आर ही कार्यावळ आणि 11:10 मिनटांचेर हार्ट टू हार्ट ही वेस्टर्न म्युझिकाची कार्यावळ आयज तुमच्या सांगात आसली. मगर एकपेन ही आशिल्ली आयज विचारपाच्या कार्यावळींची रुपरेषा. रुपरेषा सांगून जाल्या उपरांत तुमकां ऐकपाक मेळटली 6:30 वरांचेर पुष्पांजली ही कार्यावळ.

105 4 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. सवर जाऊन 10 मिनिटं जा देता काहीच खिणावी तर तुमच्या सांगता असलेली पुष्पांजली ही भक्तिमय गीतांची कार्यावळ.

मिटिंगला आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल सवर जाऊन 10 मिनिटं जातात आणि वेळ जाता पुष्पांजली ह्या कार्यावळीचो. मग ऐकपेनो आजवार मुंगार श्रीदेव गणेश गणपती गजानन ह्या सगळ्यांच्या आवडीच्या अशा देवाचो दीस. मंगळाच्या ह्या खेणार ऐकूया रामराव नाईक आणि त्यांच्या संगती यांच्या आवाजातल्या श्री गणेश स्तुती.

रामराव नाईक आणि संगती यांचो आवाज आशिल्लो ह्या गीता खातीर डॉक्टर मनोहरराय सरदेसाय हांची ही रचना आशिल्ली आणि संगीतबद्ध केल्ले रामराव नाईक हाणें. मोगळेकपेनो पुष्पांजली ह्या कार्यावळींत मुखार वयतना लता मंगेशकर आणि आशा भोसले हांच्या जोड आवाजांतल्यान श्री गणेश स्तुती आणि मंगळाच्या ह्या खिणा ह्या पवित्र खिणा श्री गणेशाचे चिंतन करून ऐकूया लता मंगेशकर आणि आशा भोसले हांचो जोड आवाज ह्या सुंदर अशा गीता खातीर.

लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचा आवाज तुम्ही ऐकलो ह्या गीताखातीर. मग ऐकापासून पुष्पांजली ही कार्यावळ मुखार वेतना ऐकूया. जॉर्ज कोहलो यांचा आवाज ह्या मुखवल्या गीताखातीर.

जॉर्ज कहिलो आवाज आशिला पुष्पांजली हा कार्यावळीन आणि आता निमाणे कडेन वयतना ऐकूया देशभक्तीपर गीत पुष्पांजली हा कार्यावळीतल्यान.

नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. एआय कॅमेरा वरवीं तालाव दिवपाक 15 जुलय सावन सुरवात जातली अशी म्हायती येरादारी खात्याचे मंत्री मॉविन गुदिन्हो हांणी दिली. माझे एप ड्रायव्हर उपक्रमाचे उद्घाटन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जाले. पंढरपूर विठ्ठल रखुमाई भवन हे देवळाच्या 1.5 ते 2 किलोमीटर अंतराचेर उभारतले. हे खातीर 2,000 चौखण मीटर जागा सोदल्या, तशेंच जागा संपादन करपाची प्रक्रिया ह्या वारीच्या काळांत जावपाची शक्यताय. तशेंच अयोध्या गोवा रामनिवास खातीर 4,000 चौखण मीटर जागा संपादीत केला अशी म्हायती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. केंद्रीय विद्युत आनी नवीन आनी नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी अडपय फोंडा हांगा ऑन ग्रीड सौर उर्जा प्रकल्पाचें उक्तावण केलें. ह्या निमतान दत्तात्रय सभागर अडपय हांगाच्यान श्री लक्ष्मीनारायण देवस्थान, श्री पांडुरंग महाराज मठ, श्री दत्तात्रय मंडप, श्री साईबाबा देवस्थान, श्री रवळनाथ देवस्थान ह्या देवस्थानांच्या ऑन ग्रीड सौर प्रकल्पाचें उक्तावण जालें. कुशळटाय विकास आनी उद्देजकता संचालनालयान 2026-27 शिक्षणीक वर्सा सावन राज्यातल्या सरकारी उद्देगीक प्रशिक्षण संस्थांनी प्रवेश घेवपी बायल उमेदवारांक 100% ट्युशन शुल्क माफ करपा खातीर मुख्यमंत्री सुकन्या कौशल विकास प्रोत्साहन येवजण 2026 ही नवी येवजण सुरू केल्या. गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान गोंय शिक्षक पात्रताय परिक्षा जुलय 2026 खातीर ऑनलायन अर्ज मागयल्यात. अर्ज सादर करपाची निमाणी तारीख आनी वेळ 11 जुलय 2026 सांजवेळा 4 मेरेन आसा. राज्यांत 9 तारखे म्हणसर मध्यम प्रमाणांत पावस पडपाची हवामान खात्याची हळडुवी शिटकावणी आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

104.4 मेघाडसाचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. सवार जावन 32 मिनटां आणि 38 सेकंड जातात. वेळ जाता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीचो. मग ऐकवेनो हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आयज ऐकात महेश कुमार चिंचखंडी हांचे गायन राग देसी.

मोगळ्या कप्यानो आणि याबरोबर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगात सोपता. तुम्ही ऐकले महेश कुमार चिंचखंडी हांचे गायन राग देसी.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमका सतेता असत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड, पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेऊन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 MHz रेनबो सांज.
3: मोगळ्या केपेतून तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. 7:05 जातात आणि वेळ जाता आणि संक्षेपित करता दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशेतल्यान खबरो ऐकपाक रावात.

105.4 मेघर्जाचेर मोगाळात पेनूत मिटून केला आकाशवाणी पणजी केंद्रा सो एफ एम रेनबो चॅनल. 7:10:40 आणि आता वेळ जाता नमस्कार गोवा ह्या कार्यावळीचो.

0: नमस्कार गोवा मोग ऐकप्यानो योकार आणि सुप्रभात सगळ्यांचे स्वागत नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन मोग ऐकप्यानो आजवार मंगळ भारतीय सौर दिन 16 आषाढ 1948 म्हळ्यारूच 7 जुलै 2024 आजच्या पवित्र खिणा नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन सगळ्यांचे स्वागत मोग ऐकप्यानो प्रत्येक एक विचार आमच्या सगळ्यांच्या जिणेंत आशेचो किरण जावपाक शकता प्रत्येक ल्हान विचार बरो विचार मनशाचे जीण बदलपाक शकता आणि या खिणार आता ऐकूया विचार किरण
1: ज्या प्रमाण पक्ष्यांचे विसव घेवपाचे स्थान तांचो घोटेर हे जावन आसा त्याच प्रमाण आमच्या वाणीचे आश्रय घेवपाचे स्थान मौन हेच जावन आसा

गरज पडटा तेन्ना आमचे वाणीक विसव दिवप आनी मौन व्रत धारण करप हेच शाणेपणाचे लक्षण. विश्वकवी रविंद्रनाथ टागोर.

0: हे गायिकेन शास्त्रीय संगीतानय नामना जोडली. कवी सुरेश भट हांचे गाजिल्ले गीत केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली हे लोकप्रिय अशे गीत पद्मजा फेणाणे हांच्या आवाजान असा. कुसुमाग्रज, ग्रेस, सुरेश भट, इंदिरा संत, विंदा करंदीकर, शांता शेळके अशा नामनेच्या कवींची गीतां तांणी गायल्या. आयज तांचो जल्माचो दीस 7 जुलय हो जागतीक चॉकलेट दीस म्हणून पाळटात. 1550 वर्सा 7 जुलयाक युरोपांत पयलेच फावट चॉकलेट दीस मनोवपाक सुरवात केली आनी ताचे उपरांत पुराय जगांत भारतासयत हो दीस जागतीक चॉकलेट दीन म्हणून पाळटात. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 7 जुलय.
1: दिन विशेष.

मग ऐकप्यानो, बिंदिया वसनाईक हांचो आवाज तुम्ही ऐकलो ह्या गीता खातीर. आणि नमस्कार गोवा ही कार्यावळ तुम्ही ऐकतात. 7 वरां जावन 25 मिनटां जात येता कांयच खिणा भितर तुमकां ऐकपाक मेळटल्यो कोंकणींतल्यान प्रादेशीक खबरो.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंयची मोटरसायकल टॅक्सी सेवा आतां डिजिटल उडी मारता. नव्यान सुरू केल्ल्या म्हाजे एपचो हेतू तंत्रगिन्यान आनी सरकारी आदारान मोटरसायकल टॅक्सी बूक करपाची प्रक्रिया सोपी करपाचो, तेच बरोबर राज्यांतल्या पायलट म्हळ्यार मोटरसायकल टॅक्सी रायडर समाजा खातीर नवी संदी निर्माण करप आसा. गोवा मोटरसायकल टॅक्सी रायडर्स असोसिएशनान ग्रेसफूल गोवा सुपर एप लिमिटेड आनी येरादारी संचालनालयाच्या सहकार्यान तयार केल्लो माझे एप सुरू करून गोंयचो मोटरसायकल टॅक्सी क्षेत्र डिजिटल युगांत पावला. ह्या एपावरवी गोंयांतल्या प्रवाशांनी स्मार्टफोनाचो वापर करून मोटरसायकल टॅक्सी सोयीस्कर रितीन बुकींग करपाक मेळटा. 1 ऑगस्ट सावन 50 वर्सां वयरच्या पारंपारीक बायक टॅक्सी पायलटांक दयानंद सामाजीक सुरक्षा येवजणेचो लाव घेवंक मेळटलो. तशेंच शाश्वत वाहतुकीक उर्बा दिवपा खातीर पारंपारीक पायलटांक ई बायक घेवंक 50% अनुदान सरकार दितले अशी घोशणा मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केल्या. माझे एप ड्रायव्हर उपक्रमाचे उद्घाटन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जाले. हे वेळार येरादारी मंत्री मॉविन गुदिन्हो हाजीर आशिल्ले. पारंपारीक बायक आनी टॅक्सी पायलटांक खातीर नवी येवजण सरकारान चालीक लायल्या. असोसिएशनाचे अध्यक्ष सुरेश ठाकूर हांणी सांगले की ह्या एपावरवी पायलट समाज खास करून गांवगिऱ्या वाठारांतल्या लोकांक बळगें मेळटले. प्रशिक्षण दितले तरी इत्सूक पायलटांची नोंदणी पुरायपरान स्वयंसेवी उरतली अशें तांणी सांगले.
1: 1 ऑगस्टातल्यान 50 वर्सां वयर जाल्या ताका दयानंद सामाजीक सुरक्षा योजना ही पेन्शन आयच्यान लागू जातली. तेणी आपलो फॉर्म भरपाक काय हरकत ना. तेंच्यानी आपलो फॉर्म भरचो. दर म्हयन्याक ताका जी 2000 रुपया पेन्शन मेळपाक जाय दयानंद सामाजीक सुरक्षा योजना 50 रुपया 50 वर्सां वयल्यान ताका ती मेळटली. बायक ज्यो ओल्ड जाल्या आनी जाका एक पयली ट्रेडिशनली पायलट कोण पयलींच्यान रजिस्टर्ड आसा एक ताका वे आउट करपाक तुमच्याच कडेन डिस्कस करून कशा पद्दतीन सबसिडी दिवप. आमची 50% सबसिडी दिवपाची तयारी आहा. कितले 50%

0: कॅब म्हणजे त्या बायकाक जर 1 लाख रुपया पडटा आसत 50,000 रुपया सरकार दिता तुमकां ती बायक घेवपाक.
1: एआय कॅमेऱ्यावर वीज तालाव दिवपाक 15 जुलै सावन सुरवात जातली अशी माहिती येरादारी खात्याचे मंत्री मॉविन गुदिनो हांणी दिली. रेंट कार गाडयांक लागून बरेच अपघात जाल्या. थार गाडयांक रेंटल परवानो दिवपाचेर बंदी घालपाचो प्रस्ताव राज्य येरादारी प्राधिकरणा मुखार दवरतले. रोखडीच प्राधिकरणाची बसका जातली. तशेंच रेंट कार गाडयांचे ऑडिटींग जातले. येरादारी खात्याच्या बसकेंत हो निर्णय जालो. राज्यांत 26 सुवातांचेर एआय कॅमेरे बसयल्यात. सध्या येरादारी नेम मोडटल्यांक नेम मोडिल्ल्याचो मेसेज येता. 15 जुलै सावन तालाव दिवपाक सुरवात जातली अशें तांणी सांगलें. पंढरपूर विठ्ठल रखुमाई भवन हे देवळाच्या 1.5 ते 2 किलोमीटर अंतराचेर उबारतले. हे खातीर 2,000 चौखण मीटर जागा सोदल्या. तशेंच जागा संपादन करपाची प्रक्रिया ह्या वारीच्या काळांत जावपाची शक्यताय. तशेंच अयोध्या गोवा राम निवास खातीर 4,000 चौखण मीटर जागा संपादीत केल्या अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या.
0: गोवा पंढरपूर भवन किंवा गोवा विठ्ठल रखुमाई भवन जे तुम्ही नाव देता ते नाव हे दिवचे. 2,000 जागा आम्ही ऑलरेडी आयडेंटिफाईड केला. घेऊपाचा प्रोसेस ह्या वारीच्या पहिली पुराय जावपाक शकता आणि तो पुराय झाला असत त्याला थंय तो मार्क करून अवघे देवळा कडल्यान 1.5 ते 2 किलोमीटरच्या डिस्टन्साचेर आम्ही जागो आयडेंटिफाय केला. बट फुडल्या वर्षा तुम्ही जेव्हा वारीक वतले त्या वारीक वयच्या पहिली त्या विठ्ठल रखुमाईच्या ह्या कार्यक्रमा खातीर ते येऊन उद्घाटन करतलो. आम्ही ह्याच धर्तीचेर अयोध्येक हे सुद्धा आम्ही 4,000 प्लॉट हो अयोध्येतूय घेतला. आम्ही गोवा राम निवास अयोध्येतूय बांधपाचे केला जेणेकरून आमचे लोक अयोध्येक सुद्धा ते राहपाच्या अल्पशे पैसे देऊन राहपाची सोय जावपाक जाईल.
1: गोयातल्या 36 वारकरी सांप्रदायाक गोंय सरकारा वतीन अर्थीक निधीची मंजुरी पत्रां तशेंच धनादेश वाटपाची कार्यावळ पणजे कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभाघरांत जाली. साश्टी स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब आनी UV अकादमी हांच्या पहिल्या अखिल गोवा मानांकीत टेबल टेनीस सर्तींत 15 वर्सां सकयल आनी 17 वर्सां सकयल चल्यांच्या एकोडीत चंदन कारे, वेदानाथ वागळे, रुहान शेख हांणी दोनूय गटांत उपांत्य फेरी गाठली. पावसाच्या ताज्या आकडेवारी प्रमाण 6 जुलै मेरेन 24 वरांच्या काळांत गोंयांत धारबांदोडा हांगा सर्वाधिक 78.2 मिलीमीटर पावसाची नोंद जाली. ताका लागून राज्यांतली सगळ्यांत चड पावसाचे वळेरेंत थारिल्ली ही दुसरी सुवात जाल्या. राज्यात 9 तारीख म्हणसर मध्यम प्रमाणात पाऊस पडपाची हवामान खात्याची हळदुवी शिटकावणी आसा. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.

नमस्कार. गोवा ही कार्यावळ तुमच्या सांगत कसा 105.4 MHz तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल आणि तुम्ही ऐकत आहात आमची नमस्कार गोवा ही कार्यावळ. मोगळेपणो कार्यावळ फुडे भरूया अरिजित सिंग यांचा आवाज ह्या गीता खातीर.

तुम्ही ऐकलं अरिजित सिंग ह्यांचा आवाज. मग ऐकपनो, आज आम्ही जाणून घेऊया निरोगी जीवितांची बुन्याद. तर मेंदू आणि फाटीचं कण हे शरीराचे मध्यवर्ती मज्जासंस्था म्हणजेच मेन असे जे केंद्र असतात, जी प्रत्येक हालचाल, विचार, संवेदना आणि मेमरी म्हणजे जी याद असता आमची ती नियंत्रित करता. चलपा सावन ते विचार करपा मेरेन सगळे ह्या दोन महत्वाच्या अवयवांचेर आदारिल्ले आसता. पूण ताणतणाव, चड वेळ बसून रावप, चुकीचे बसपाची पद्दत आनी व्यायामाचो अभाव हाका लागून मेंदू आनी फाटीच्या कण्याचेर विकार वाडटात. निरोगी जिवा खातीर सादे जिणेशैलीचे पर्याय वेचप गरजेचे आसता. फळां, भाजयो, कडधान्य आनी ओमेगा 3 हे सारखे पदार्थ खावप गरजेचे आसता. तर ह्या विशयी आमी आयज ह्या कार्यावळीन जाणून घेतली. त्या पयली मुखार वयतना शान हांचो आवाज नमस्कार गोवा ह्या कार्यावळींतल्यान तुमच्या खातीर.

हॉशिला शान हमचा आवाज ह्या गीता खातीर नमस्कार गोवा ही कार्यावळ तुमच्या सांगाताक आसा. आमी जाणून घेताली निरोगी जिवनाचे कणे किंवा निरोगी जिवनाची बुनयाद. तर आमी आयकले की फळां, भाज्यो, कडधान्य आनी ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आशिल्ले संतुलित आहार मेंदूक पोषण दिता. पुराय न्हीद, योग वा ध्यान हांचे वरवीं ताण वेवस्थापन आनी वाचन वा नवी कौशल्यां शिकप मेंदूची कार्यक्षमता सांबाळटा, वाडयता. धुम्रपान आनी मद्यपान टाळप स्ट्रोक सारक्या आजारांक आळाबंद घालूंक मदत करता. फाटीचो कोणो तितलोच म्हत्वाचो, कारण तो शरीराक आदार दिता आनी मेंदूक शरिरांत जोडपी मज्जार जुची राखण करता. चुकीचे पोश्चर, मोडसाण आनी जड वस्तूची चुकीच्या पद्दतीन उखलप हाका लागून मान आनी फाटदुखी जाता. तर हे सगळे आमी सांबाळपाक जाय, आमची जीण, आमचे शरीर, आमचे आरोग्य सांबाळपाक जाय. मोगळे आयकपनो नमस्कार गोवा कार्यावळ आतां मुखार व्हरता पंडीत जितेंद्र अभिशेकी हांचो आवाज ह्या गीता खातीर.

मोगळ्याके पॅनो पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांचा आवाज, बाकीबाब बोरकर आणि बरेली ही हे गीत तुम्ही ऐकले नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन. आणि आम्ही जाणून घेताली निरोगी जिविताचे कणे. तर फाटीचो कणो हो तितलोच महत्वाचो, कारण तो शरीराक आधार दिता. बसपाची योग्य पद्धत आणि नियमित व्यायाम केल्यावर फाटीच्यो समस्या टाळूंक येतात. मोगळ्यापेनू मेंदू आणि फाटीचो कणो जो असता तो खूप महत्वाचो. फाटीचो कणो एकवटून काम करतात. कसलीच इजा वा हालचाल आजार संतुलित आणि समन्वयाचेर परिणाम करूंक शकता. फाट वा मान दुखप, अचानक अशक्तपणा येवप, बधीरपणा वा उलोवपात अडचण येवप ही लक्षणां केन्ना दुर्लक्ष करूंक जायना. निरोगी मेंदू आणि फाटीचो कणो उत्पादक जिविता खातीर गरजेचो असता. उपचारा परस प्रतिबंध बरे हे लक्षात घेऊन निरोगी सवयीचे आहार त्याचबरोबर योग करप गरजेचे असता. मोगळ्याकेपेनो कार्यावळ मुखार वरतना डॉक्टर शकुंतला भरणे हांचा आवाज गोयच्या ह्या सोबीत सुंदर घुमटाचो नाद.

105.4 मेघाचार तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल आडवर जाऊन 15 मिनिटं आणि 43 सेकंड जातात. वेळ जाता कातारांच्या कार्यावळीचं. पहिल्या सुवातीर हिमा सरदेसाई यांचा आवाज

कातारबरोबी क्रिस पॅरी आणि गावपी हेमा सरदेसाय आणि मुखार वेतना तुजो मूक हे कातार गायता लॉर्ना चिको आणि लॉरेन्स द टॅकॉल तुमच्या खातीर कातारांच्या ह्या कार्यावळीन.

माझा दुसरा सावी फर्नांडिसनचा आवाज ह्या गीताखातीर तुम्ही कतारखातीर ऐकलो आणि मोकाळेपणून 8 वर जाऊन 40 मिनटांचा देता काहीच खिणा भितर तुमकां ऐकपाक मेळटल्यो कोंकणींतल्यान राष्ट्रीय खबरो.

0: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज जकार्ता हांगा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो कडेन चर्चा करतले. फाटल्या 5 वर्सात सहकारी क्षेत्राकडेन संबंधित सुमार 30 कोटी लोकांच्या जिवितांत सहकार मंत्रालयान नवीन उर्जा निर्माण केल्या अशी केंद्रीय गृह आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी म्हळां. केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी नॅशनल हायवे लॉजिस्टीक मॅनेजमेंट लिमिटेडाचे पुनरावलोकन बसका घेतली. थायलंडातल्या पटाया शारात जाल्ल्या 20 वर्सा सकयल्या आशियाई कुस्ती सर्तीत भारतीय कुस्तीगारांनी 4 भांगरां, 7 रुपया आनी 9 काश्या पदकासयत वट्ट 20 पदकांची दमदार कमाई केली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जकार्ता हांगा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो कडेन चर्चा करतले. इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावेल्यान 3 दिसांच्या अधिकृत दौऱ्यार प्रधानमंत्री मोदी काल जकार्ता पावले. राष्ट्राध्यक्ष प्रबोवोनी खासा तरेन विमानतळार स्वतः तांचे स्वागत केले. मोदींचे विमान इंडोनेशियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच इंडोनेशियाच्या हवाई दळाच्या लढाऊ विमानांनी तांकां एस्कॉर्ट केले. ह्या येवकाराचे वर्णन अत्यंत हृदयस्पर्शी अशें करत प्रधानमंत्री मोदींनी म्हळें की 2018 तांच्या दौऱ्यावेळार स्थापित जाल्ल्या भारत इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीक नवी गती दिवपाक राष्ट्राध्यक्ष प्रभू कडेन चर्चा करपाक ते उत्सूक आसात. जकार्तात आगमन जाल्या उपरांत सादर केल्ल्या समृद्ध सांस्कृतीक कार्यक्रमाचे मोदींनी कौतुक केले. हे कार्यक्रम भारत आनी इंडोनेशिया मदले खोल सभ्यता विशयक सांस्कृतीक आनी आध्यात्मिक संबंध दर्शयतात अशें तांणी म्हळें. तशेंच इंडोनेशियातल्या विद्यार्थ्यांचो समावेश आशिल्ल्या समन्वय गटान सादर केल्ल्या भरतनाट्यम सादरीकरणाची तांणी तोखणाय केली. आपल्या हॉटेलांत भारतीय समुदायाच्या सदस्यांकडच्यान मेळिल्ल्या उबदार येवकारा उपरांत मोदींनी वेगवेगळे सांस्कृतीक कार्यक्रम पळयले. भारतीय समुदायाचे आभार मानतना प्रधानमंत्र्यान म्हळें की जकार्तात तांकां मेळिल्ल्या ह्या मोगाळ येवकारान ते भारावल्यात. इंडोनेशियातले भारताचे राजदूत संदीप चक्रवर्ती हांणी सांगलें की प्रधानमंत्र्यांचो हो इंडोनेशिया दौरो आग्नेय आशियातल्या सगळ्यांत व्हड अर्थवेवस्थे वांगडा भारताच्या धोरणात्मक भागीदारीत म्हत्वपूर्ण प्रगती घडून हाडपी थारतलो. संरक्षण, दर्या सुरक्षा, डिजिटल कनेक्टिव्हिटी, म्हत्वपूर्ण खनिजा आनी व्यापार ह्या क्षेत्रांनी म्हत्वपूर्ण घोषणा अपेक्षीत आशिल्ल्याचें तांणी सांगलें. फाटल्या 5 वर्सात सहकारी क्षेत्राकडेन संबंधित सुमार 30 कोटी लोकांच्या जिवितांत सहकार मंत्रालयान नवीन उर्जा निर्माण केल्या अशें केंद्रीय गृह आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी म्हळां. नवी दिल्लीत सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापणूक दीस मनोवपा खातीर आयोजित केल्ल्या कार्यावळीत उलयतना शाह हांणी सांगलें की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 2021 वर्सा स्थापन केल्ल्या मंत्रालयान सहकार क्षेत्राच्या कार्यप्रणालीचें रुपांतर आधुनीक, पारदर्शक, तंत्रज्ञानाचेर आधारीत आनी स्पर्धात्मक पद्दतीन केलां.
1: सहकारिता मंत्रालय के इनिशिएटिव से कुल 9 राष्ट्रीय स्तर पर काम करने वाली सहकारी समिति बनाकर देश से लेकर ग्राम तक ये 9

0: में पिरोने का काम हमने किया है।
1: परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि बहरीनात राजा हमद बिन इसा अल खलिफा हांची भेट घेतली आणि द्विपक्षीय भागीदारी अधिक घट्ट करपाच्या उपायांचेर चर्चा केली। 5 ते 10 जुलै या कालावधीत आखाती देशांच्या 4 देशीय दौऱ्यार असताना तातूंत कुवेत आणि ओमानूय आसपावता आणि आता कतारा उपरांत डॉ जयशंकर बहरीनाक पावल्यात। केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी नॅशनल हायवे लॉजिस्टीक मॅनेजमेंट लिमिटेड पुनरावलोकन बसकेच्या अध्यक्षपदार आशिले। देशभरात विकसित जावपी मल्टी मॉडल लॉजिस्टीक पार्क रोपवे इंटरमॉडल स्टेशनां आणि वे साईड सुविधांच्या प्रकल्प पातळेचेर प्रगतीचो तांणी ह्या बसकेंत आढावो घेतलो। ह्या बसकेंत तांणी फुडारा खातीर सज्ज एकत्रीत येरादारी पर्यावरण यंत्रणा तयार करपाक ह्या परिवर्तनकारी उपक्रमाचे धोरणात्मक म्हत्वाचेर भर दिलो। ह्या प्रकल्पाक लागून मल्टी मॉडल जोडणी घटमूट जातली, नवी अर्थिक संद निर्माण जातली, समतोल प्रादेशीक उदरगतीक चालना मेळटली आनी भारताची एकंदर रसत स्पर्धात्मकता वाडटली अशें तांणी नमूद केलें। गडकरी हांणी प्रकल्प चालीक लावपाक आडमेळी हाडपी मुखेल आव्हानांचें मुल्यांकन केलें आनी प्राधान्यपणान अडचणी पयस करून प्रकल्प चालीक लावपाक गती दिवपाक सगळ्या संबंधीत भागधारकांक निर्देश दिले। तशेंच हे प्रकल्प वेळार पुराय केल्यार रसद कार्यक्षमताय वाडटली, येरादारीचो खर्च उणो जातलो आनी प्रवाशांक संवसारीक दर्जाची मुळावी बांदावळ आनी सुविधा मेळटली, जाका लागून विकसीत भारत आनी आत्मनिर्भर भारत ह्या संकल्पनाक आनीक चालना मेळटली अशें तांणी अधोरेखीत केले। ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात।
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
1: आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो। ह्या वर्सा भगवान जगन्नाथाच्या रथयात्रे खातीर 300 परस चड खाशेल्यो गाडयो चलयतले अशें रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला। नेमान चलपी 800 परस चड गाड्यां मदीं ह्यो अतिरिक्त गाडयो आसतल्यो। पुरी रेल्वे स्टेशनाचेर 30,000 प्रवाशांक रावपाची तात्पुरती व्यवस्था करतले अशें तांणी म्हळां।
3: We will be operating 300 plus special trains during the Ratha Yatra of Mahaprabhu Jagannath Ji, and during Onam festival we will be running about more than 100 special trains. This is a big effort from railways, effort from the central government, effort from Prime Minister Shri Narendra Modi Ji to make sure that our citizens get affordable and safe services. We will continue to work in that direction.
1: आदिवासी व्यवहार मंत्रालय आयज सावन ओडिशाच्या भुवनेश्वर शारात आदिवासी संशोधन संस्था घटमूट करपाविशी 2 दिसांची राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडटा। केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री ज्युएल ओराम हे कार्यशाळेचे उक्तावण करतले। सुमार 200 सहभागी हे कार्यशाळेक हजर असतले। ह्या निमतान आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ वाराणसी हांचे मदीं समजिकायेच्या कबलातीचेर सय जातली। ह्या कार्यक्रमाचे एक मुखेल वैशिष्ट म्हळ्यार ट्रायब एक्साचे अनावरण। आदिवासी कला, संस्कृताय, भास, पारंपारीक गिन्यान आनी कुशळटाय उदरगती खातीर समर्पित केल्लो पहिल्या प्रकारची ही पहिली डिजिटल शिक्षण माची। देशभरातल्या आदिवासी संशोधन संस्थेच्या कार्यावळीचो नियाळ घेवप आनी तांकां चैतन्यशील ज्ञान संस्था, सांस्कृतीक संसाधन केंद्रां आनी आदिवासी उदरगती खातीर धोरण आधार केंद्रां म्हणून विकसीत करपा खातीर एक व्यापक चौकट तयार करप हो कार्यशाळेचो हेत आसा। भारताच्या चामडे आणि पायतणा क्षेत्रातल्या निर्यातीची किंमत सुमार 4.5 अब्ज डॉलर्स आसा आणि मुक्त व्यापार कबलातीवरवी 38 विकसित देशांनी आपली बाजारपेठ उक्ती केल्ल्यान या क्षेत्रात वाढ जावपाची व्हड संभावना आसा असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी सांगला। या देशात युनायटेड किंगडम, ओमान, युनायटेड अरब अमिरात आणि हेर देशांचो आसपाव जाता। नवी दिल्लीत झाल्या काउन्सिल फॉर लेदर एक्सपोर्ट्साच्या नॅशनल एक्सपोर्ट एक्सलन्स अवॉर्ड 2024-25 या कार्यावळीत उलयतना गोयल हांणी सांगले की इक्वेडोर सयत जायते देश भारताकडेन मुक्त व्यापार कबलात करपाक उत्सुक आसात, जाका लागून भारतीय निर्यातदारांक नवी संद निर्माण जाल्या। निर्यात बाजारपेठेत विविधता हाडपाची गरज आसा हाचेर भर दितना तांणी सध्या भारताची 77% चामड्याची निर्यात फक्त 15 देशांनी जाता अशें नदरेक हाडले। ह्या क्षेत्राची तांक फक्त पायतणा मेरेन मर्यादित ना, पूण बॅग, पाकिटां, सॅडल्स, जॅकेट आनी कपडे मेरेन विस्तारल्या अशें मंत्री गोयल हांणी सांगले। जिणेच्या दर एका मळार चड करून चामड्याचो उपेग जाता, देखून ताच्यो इतल्यो विंगड विंगड प्रकारांनी वापर करपी उद्देग खूब उणे आसात अशें तांणी नदरेक हाडले।

मी घरचा मिटून केला. आकाशवाणी पणजी केंद्राचा एफ एम रेनबो चॅनल आणि तुमच्या सांगत आकाशली कातारांची कार्यावळ. कार्यावळ मुखार व्हरतना एस एस लिटा आणि एरन हांच्या आवाजातल्यान हे मुखवले कातार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपयांमेरेन मोफत उपचारांचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चढ मोफत उपचार केल्यात. जगा लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चात सुमार 2 लाख कोटी रुपयांची बचत.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपयांमेरेन मोफत उपचारांचे हकदार झाल्यात. आतामेरेन 12 कोटी परस चढ मोफत उपचार केल्यात. जगा लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चात सुमार 2 लाख कोटी रुपयांची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाऊनलोड करात आणि आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरावर कॉल करात.

मगर कबनो 105.4 मेगाहर्ट्झचे तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल आणि सदाबहार ह्या कार्यावळीचा आता वेळ झाला. हा पहिला स्वादेर मोहम्मद रफी यांचा आवाज तुमच्या खातीर.

0: हुजूर क्या, दौलत का सुरूर क्या, ऐसा भी हुजूर क्या।
1: मगळकबनो सुहाना सफर ह्या फिल्मातले हे गीत आशिले मोहम्मद रफी हांचो आवाज लक्ष्मीकांत प्यारेलाल हाणी संगीतबद्ध केले आणि आनंद बक्षी हांची ही रचना आशिली। सुहाना सफर ह्या फिल्मा खातीर सदाबहार कार्यावळीन तुम्ही ऐकतात आदली हिंदी ओल्ड फिल्मी सॉंग्स आणि मुखार वेतना आवाज सुमन कल्याणपूर हांचा।

अमानत ह्या फिल्मातले हे गीत आशिले मोहम्मद रफी आशा भोसले हांचो आवाज. रवी हांणी संगीतबद्ध केल्ले हे गीत तुम्ही ऐकले सदाबहार कार्यावळीन. साहिर हांणी हाची ही रचना आशिल्ली. मोहम्मद रफी, आशा भोसले आणि मन्ना डे हांचो आवाज अमानत ह्या फिल्मा खातीर मोगाळ्याक पॅनो तुम्ही निकतोच ऐकलो. कार्यावळ मुखार व्हरतना आशा भोसले हांचो आवाज ह्या गीता खातीर. धरती ह्या फिल्मातले हे गीत शंकर जयकिशन हांणी संगीतबद्ध केला. आशा भोसले हांचा आवाज.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपयांमेरेन मोफत उपचारांचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चढ मोफत उपचार केल्यात. जगा लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चात सुमार 2 लाख कोटी रुपयांची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करात आणि आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरवर कॉल करात.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल मोगाळक पॅनो 9:45 आणि 50 सेकंद जातात. तुमच्या सांगता कसा आमची सदाबहार ही कार्यावळ आणि कार्यावळ आता मुखार वर्तना मोहम्मद रफी मन्नाडे हांचो जोड आवाज तुमच्या खातीर.

सच्चाई हा फिल्मातले हे गीत आशिले मोहम्मद रफी आणि मन्नाडी हांचो जोड आवाज तुम्ही निकतोच ऐकलो. शंकर जयकिशन हांणी संगीतबद्ध केल्ले हे गीत आशिले आणि रचना आशिली राजेंद्र क्रिशन हांची. सदाबहार ही कार्यावळ तुम्ही ऐकतात मोगाळ पेनू 105.4 मेगाहर्ट्झाचेर FM रेनबो ह्या चॅनलावेल्यान आणि सदाबहार कार्यावळीन मुखार वेतना आवाज मोहम्मद रफी.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपयांमेरेन मोफत उपचारांचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चढ मोफत उपचार केल्यात. जगा लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चात सुमार 2 लाख कोटी रुपयांची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करात आणि आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरावर कॉल करात.

एकशे पाच अंश चार मेगाहर्ट्सवर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्रावरून एफ एम रेनबो चॅनल. 10:12 आणि 50 सेकंड आणि वेळ होते मराठी संगीताच्या कार्यक्रमाची. प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर लिखित हे गीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला.

लता मंगेशकर यांच्या आवाजात तुम्ही हे गीत ऐकलत, माझे गाणे. आणि कार्यक्रमात पुढे जात असताना सुधीर फडके यांचा आवाज, माफ करा, कार्यक्रमात पुढे जाताना पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात हे गीत.

श्रोतेहो, पंडित ज्योतिराव फुके यांच्या स्वरात हे गीत मी ऐकलं मराठी संगीताच्या या कार्यक्रमात. पुढे जाताना पद्माजा फेनानी जोगळेकर यांचा आवाज ह्या पुढच्या गीतासाठी.

श्रोतेहो पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा आवाज तुम्ही ऐकलात मराठी संगीताच्या कार्यक्रमात. आणि पुढे जाताना अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात हे पुढचं गीत.

राजेंद्र नाईक यांचा आवाज तुम्ही मराठी संगीताच्या या कार्यक्रमात ऐकलात. आणि नाट्यगीत हे तुम्ही ऐकलात मराठी संगीताच्या कार्यक्रमात. आणि यानंतर पद्मजा फेनानी जोगळेकर यांचा आवाज पुढे.

0: मराठी संगीताच्या या कार्यक्रमात पद्मजा फेनानी जोगळेकर यांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकलत आणि यापुढे आरती अंकलेकर टिकेकर यांच्या आवाजात पुढचं गीत मराठी संगीताच्या कार्यक्रमात.
1: राग तिलक कामोद. हा राग खमाज थाटातून उत्पन्न होतो. याचा वादी स्वर आहे ऋषभ, संवादी आहे पंचम, याची जाती आहे षाडव संपूर्ण. हा राग गाण्याची वेळ आहे रात्रीचा दुसरा प्रहर. रसिक हो, एखाद्या रागाचा आरोह म्हणजे काय? त्या रागात असणाऱ्या स्वरांचा चढता क्रम म्हणजे आरोह. आणि वरच्या षडजापासून खालच्या षडजापर्यंत जो स्वरांचा उतरता क्रम आहे त्याला अवरोह म्हणतात. तिलक कामोद रागामध्ये आरोहामध्ये धैवत वर्ज्य आहे.

सुधीर फडके यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकले. राम फाटक यांचे संगीत, गीतकार सुधीर मुघे. याबरोबर मराठी गीतांचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. बरोबर 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आपण ऐकू शकता.

बिंदिया वस्त नायक हांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकले. संगीतकार हर्ष आणि गीतकार पूर्णानंद चारी. सुगम संगीताची कार्यावळ पुढे वरताना आता ऐकूया वैशाली सामंत हांचा आवाज. संगीतकार अशोक पत्की आणि गीतकार मनोहर राय सरदेसाई.

0: सुगम संगीताच्या कार्यावळीत या खिणात घेऊया लहानसाच विसव.
1: गाव आणि हाव ऐकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
2: गावामधी खास नाव गाव रे मजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार.
3: गाव आणि हाव
0: सुगम संगीताच्या कार्यवळीत तुमका परतून एकदा येवकार. ऐकूया फुडले गीत.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in.

ऋषिकेश कदम हांची गीतरचना तुम्ही निकतीच ऐकली. गौतमी हेदे हांचे संगीत आणि गीतरचना. सुगम संगीताचा आस्वाद तुम्ही घेता FM रेनबोचेर. ऐकूया फुडले गीत.

0: उषा आमोणकार हांच्या आवाजांत हें गीत तुमी आयकलें. संगीतकार अजीत कडकडे आनी गीतकार दोतोर गोविंद नायक. सुगम संगीताच्या कार्यावळींत ह्या खिणाक घेवया ल्हानसोच विसव.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफएम रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

अर्चना खांडेपारकर आणि शिरीष लवंदे यांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकले. संगीतकार आणि गीतकार शिरीष लवंदे. आता ऐकूया सुगम संगीताच्या कार्यावळीतले निमाणे गीत. रमेश वेळुसकर यांची गीतरचना. संगीतकार आणि गीतकार प्रमोद प्रियोळकर.

मुगळाय कुप्यानो 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुमी आयकता एफ एम रेनबोच्यो तरेकवाळ कार्यावळी. 12 वरां जावन 11 मिनटां जाल्यात. आतां जाणा जावन घेवया फुडल्या कार्यावळींची रुपरेषा. ही रुपरेषा सांगून जाल्या उपरांत आयकुपाक रावात तुमच्या आवडीचे हिंदी फिल्मी संगीत चित्ररंजन कार्यावळींत. मुखेल खबरो 12 वरां जावन 30 मिनटांचेर, उपरांत 12 वरां जावन 32 मिनटांचेर परतून एकदा चित्ररंजन. 1 वरांचेर हिंदीतल्यान खबरो. कातारांचो आस्वाद घ्यात 1 वर जावन 5 मिनटांचेर. मुखेल खबरो 1 वर जावन 30 मिनटांचेर, 1 वर जावन 32 मिनटांचेर परतून एकदा कातारां. दनपारच्या 2 वरांचेर भावगीतां तुमकां आयकुपाक मेळटलीं. दोन वरां जावन 32 मिनटांचेर पश्चिमी संगीताच्या कार्यावळींत जूक बॉक्स इन्स्ट्रुमेंटल रिदम अँड ब्लूज 3 वरांचेर. 3 वरां जावन 30 मिनटांचेर एनसीईआरटीन प्रायोजीत केल्ली कार्यावळ उमंग. 4 वरां जावन 5 मिनटांचेर रिक्वेस्ट प्रोग्राम रॉक ऑन 5 वरां जावन 10 मिनटांचेर.

कतरांचो आस्वाद घेयात रातच्या 8 वरांचेर. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत 5 वरां जावन 35 मिनटांचेर. रेनबो सांज आयकुपाक रावात 6 वरां जावन 5 मिनटांचेर. हॅलो चित्ररंजन फोन इन कार्यावळ 7 वरां जावन 10 मिनटांचेर. 7 वरां जावन 20 मिनटांचेर प्रादेशीक खबरो. कातारा रातच्या 8 वरांचेर. सदाबहार आयकुपाक रावात 8 वरां जावन 30 मिनटांचेर. पश्चिमी संगीताच्या कार्यावळींत ट्युजडे ट्विस्ट 9 वरां जावन 15 मिनटांचेर. द कंट्री म्युझिक आर 10 वरां जावन 5 मिनटांचेर. हार्ट टू हार्ट 11 वरां जावन 10 मिनटांचेर. FM रेनबो चॅनलाचेर तुमचो आमचो वो सांगात सोंपता मध्यान रातच्या 12 वरां जावन 5 मिनटांचेर. ह्यो आशिल्ल्यो FM रेनबो चॅनला वेल्यो तरेकवाळ कार्यावळी. आता जाणा जाऊन घेऊया म्हादय चॅनला वेल्यो कार्यावळी. म्हादय चॅनलाचेर या खिणाक खासा बायलां खातीर मराठीतल्यान घरकूल ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. 1 वराचेर हिंदीतल्यान खबरो, 1 वर जावन 5 मिनटांचेर मुखेल खबरो, उपरांत कानरा ओळा कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. सदाफुली 1 वर जावन 40 मिनटांचेर. चित्रसंगीत आयकुपाक रावात 2 वर जावन 30 मिनटांचेर. सांच्या 5 वरां जावन 30 मिनटांचेर इंग्लीश युवाणी, 6 वरां जावन 10 मिनटांचेर रोजगार म्हायती शब्दुली आयकुपाक रावात 6 वरां जावन 15 मिनटांचेर. कातारांचो आस्वाद घेयात 6 वरां जावन 35 मिनटांचेर. मराठी चित्रपट संगीत 7 वरांचेर.

105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही आयकता एफ एम रेनबो. 12:16 आनी 32 सेकंद जाल्यात. चित्ररंजन कार्यावळीत तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार. आयकुप्यानो, आयज 7 जुलय म्हळ्यार जागतीक चॉकलेट दीस. चॉकलेट खावपाक कोणाक आवडना? चॉकलेट खावपाक फक्त ल्हान भुरग्यांकूच न्ही, सगळ्यांकूच आवडटा. चॉकलेट म्हळ्यार भुरगेपणाच्यो यादी आनी व्हड खुशी दिवपी एक गोड सरप्रायज. आयची आमची हिंदी फिल्मी संगीताची कार्यावळ चॉकलेटीच्या बॉक्सा सारखीच. प्रत्येक गीत एक गोड सरप्रायज. तर आयकुप्यानो, आयच्या ह्या खाशेल्या दिसा आयकूंक दिता चॉकलेटी सारखेच हे गोड गीत.

हम आपके है कौन या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले लता मंगेशकर हांच्या आवाजात, राम लक्ष्मण हांचे संगीत आणि देव कोहली हांची गीतरचना. हिंदी फिल्मी संगीताचा आस्वाद तुम्ही घेता ऐकत चित्ररंजन. ऐकूया फुडले गीत. जाने तू या जाने ना या फिल्मातले गीत आता ऐकूया राशिद अली.

साथिया या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले अदनान सामी हांच्या आवाजात, ए आर रहमान हांचे संगीत आणि गुलजार हांची गीतरचना. 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ऐकता FM रेनबो चित्ररंजन कार्यावळ. ऐकू पॅनो 12 वरां जावन 30 मिनटां जाल्यात. आता ऐकूया काय मुखेल खबरो.

नमस्कार, हांव मानसी माळवे. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां प्रांबणन मंदिराक भेट दितले.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

चित्ररंजन तुम्हें ऐकूया फुडले गीत दीवाना या फिल्मा खातीर कुमार सानू आणि साधना सरगम हांचो आवाज नदीम श्रवण हांचे संगीत आणि समीर

0: तलाश या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले आहे विशाल दादलानी यांच्या आवाजात, संगीतकार राम संपत आणि गीतकार जावेद अख्तर. चित्ररंजन कार्यावळीत या खिणात घेऊया लहानसाच ब्रेक.
1: कामावेली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमका सतेता असत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड, पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेऊन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 MHz रेनबो सांज.
0: चित्ररंजन कार्यावळीत तुमका परतून एकदा येवकार. फुडले गीत कभी अलविदा ना कहना या फिल्मा खातीर सोनू निगम आणि अलका याग्निक हांच्या आवाजात, शंकर एहसान आणि लॉय हांचे संगीत आणि जावेद अख्तर हांची गीतरचना.

आता ऐकूया चित्ररंजन कार्यावळीतले निमाणे गीत. हंगामा या फिल्मा खातीर बाबूल सुप्रियो हांचो आवाज, संगीतकार नदीम श्रवण आणि गीतकार समीर.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपयांमेरेन मोफत उपचारांचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चढ मोफत उपचार केल्यात. जगा लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चात सुमार 2 लाख कोटी रुपयांची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करात आणि आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरावर कॉल करात.

तुम्ही ऐकता तुमच्या आवडीची कातारां एफ एम रेनबोचेर. फुडले कातार सी आल्वारीस आणि बेटी हांच्या तळ्यान.

0: आल्फ्रेड रोज हांच्या तळ्यान हे कातार तुमी आयकले. कातारांच्या कार्यावळीत या खिणाक घेवया ल्हानसोच ब्रेक.
1: वीर जवान जवानांच्या अणभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर म्हयन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर म्हादय वाहिनींत आणि दर म्हयन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत. वीर जवान.

0: मोगाळ ऐकुप्यानो 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ट्यून इन केला एफ एम रेनबो. कातारांची कार्यावळ रोखडीच.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन मोफत उपचारांचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चढ मोफत उपचार केल्यात. जगा लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चात सुमार 2 लाख कोटी रुपयांची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाऊनलोड करात आणि आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरावर कॉल करात.

105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ऐकता एफ एम रेनबो. कातारांच्या कार्यावळीत या खिणाक घेऊया ल्हानसोच ब्रेक.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in.

0: aov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: कातारांच्या कार्यावळीत तुमकां परतून एकदां येवकार. फुडले कातार जो रोज हांच्या ताळ्यांत.

0: ह्या वांगडा कातारांची कार्यावळ इतल्यान सोंपता. 105.4 MHz तुमी आयकता FM रेनबो.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स

नमस्कार श्रोते हो, भावगीतांच्या या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज 7 जुलै, सुप्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 7 जुलै 1962 रोजी मुंबई येथे झाला. संगीत क्षेत्रातील दिग्गज त्यांचे गुरु म्हणून त्यांना लाभले. त्यांनी प्रामुख्याने शास्त्रीय संगीत, गझल, भजने आणि भावगीते गायली आहेत. संगीत क्षेत्रातील त्यांच्या बहुमूल्य योगदानासाठी 2001 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्यांचा प्रत्येक सूर मनाला स्पर्शून जातो आणि प्रत्येक गीत एक सुंदर आठवण बनून राहते. स्वरांच्या माधुर्याने रसिकांच्या

च्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने ऐकूया त्यांच्याच स्वरातील हे सुमधुर गीत.

घर नाचले नाचले या गीतसंग्रहातील गीत आपण ऐकले. पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा स्वर आणि संगीत. गीतकार इंदिरा संत. श्रोते हो, भावगीतांचा आस्वाद आपण घेत आहात FM रेनबोच्या प्रसंग.

श्रोते हो, अरुण दाते यांच्या स्वरातले हे गीत आपण ऐकले. यशवंत देव यांचे संगीत आणि मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. मनाचा तरंग छेडणारी ही भावगीते आपण ऐकत आहात FM रेनबोच्या प्रसारणात. ऐकूया पुढील गीत.

श्रोतेहो, महेंद्र कपूर यांच्या स्वरातले हे गीत आपण ऐकले. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गीतकार आरती प्रभू. ऐकूया कार्यक्रमातील पुढील गीत.

सांजवेडी या गीतसंग्रहातील गीत आपण ऐकले. आनंद तारी यांचा स्वर, संगीत आणि गीतरचना. श्रोते हो, भावगीतांचा आस्वाद आपण घेत आहात FM रेनबोच्या प्रसारणात. ऐकूया पुढील गीत. पहिले वहिले प्रेम या गीतसंग्रहासाठी नील नाडकर्णी यांचा स्वर, अशोक पत्की यांचे संगीत आणि प्रवीण दवणे यांची गीतरचना.

श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रमातील शेवटचे गीत. सांग सख्या रे या गीतसंग्रहासाठी डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा स्वर. डॉक्टर सलील कुलकर्णी यांचे संगीत आणि संदीप खरे यांची गीतरचना.

पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा। पाऊस असा ऋण झुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल

श्रोते हो, या गीताबरोबरच समाप्त होतोय आजचा आपला हा भावगीतांचा कार्यक्रम. आणि कार्यक्रमातून मी रुचा आपला निरोप घेते. नमस्कार. 2:32 पाश्चिमात्य संगीताच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकता आर जे प्रियांका यांच्या साथीने. आता ऐकूया मुखेल खबरो.

नमस्कार, हांव मानसी वाळवे. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. केंद्रीय भलायकी मंत्री जेपी नड्डा हांच्या अध्यक्षतेखाला कामगार आनी रोजगार मंत्री मनसुख मांडविया आनी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हांच्या सयत क्षयरोग मुक्त भारत अभियान बळिश्ट करपा खातीर चर्चा करपा खातीर बसका जाली. केंद्रीय शेती मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी आयज प्रगती प्रकल्पाचो शुभारंभ केलो. ह्या प्रकल्पाचो हेत 20,000 परस चड शेती उद्देजक आनी 20,00,000 परस चड शेतकारांक बळिश्ट करपाचो आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां इंडोनेशियाच्या बिंतांग आदिपुर्णा हो भोवमान पुरस्कार फावो जाल्ल्या खातीर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींक परबीं भेटयल्या. केंद्रीय घर मंत्री अमित शहा हांणी आयज एक पेड मा के नाम अभियाना खाला 70,00,000 रोपे लावपाच्या मोहिमेचो शुभारंभ केलो. भारतीय हवामान खात्यान गोंया खातीर 7 ते 10 जुलय मेरेन पावसा खातीर येलो अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपयांमेरेन मोफत उपचारांचे हकदार झाल्यात. आतामेरेन 12 कोटी परस चढ मोफत उपचार केल्यात. जगा लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चात सुमार 2 लाख कोटी रुपयांची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करात आणि आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरवर कॉल करात.
1: वेलकम बॅक. Well, the time is 17 minutes past 4. This is FM Rainbow 15.4 MHz of Akashvani Pranshi. Listen to this is your

प्रगती प्रकल्पाची सुरुवात केली. केंद्रीय भलायकी मंत्री जे पी नड्डा हांणी आयज कामगार आनी रोजगार मंत्री मनसुख मांडविया आनी संरक्षण राज्यमंत्री संजय शेट हांचे वांगडा टीबी मुक्त भारत अभियानाक अदीक घटमूट करपा खातीर उच्चा पावड्यावेली बसका घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नवी दिल्लीन डुरंड कप 2026 सर्तीच्या ट्रॉफीचे अनावरण केले. केंद्रीय कृषी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्या वांगडा आयज उपराष्ट्रपती भवनात कापूस उत्पादकता मिशनाचेर उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांका माहिती दिली. गोंयांत सध्या पावस नेटान सुरू आसा. हालीं शेगीत पडिल्ल्या पावसाक लागून राज्यांतल्या धरणांनी जाल्लो उदकाचो उणाव भरून येला. राज्यांतल्या शाळांनी डिजिटल साक्षरता आनी कल्पकतेन उर्बा दिवपा खातीर गोंय राज्य शिक्षण संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान एडोबी एक्सप्रेस फॉर एज्युकेशन हो उपक्रम सुरू करपाचो निर्णय घेतला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: कामा वयली दगदग, ट्रॅफिकीतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: तुम्ही घेता 105.4 MHz FM रेनबो. निश्टानो आता कांय खणात ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. आयज कार्यावळींत तुमकां आयकुपाक दिता उस्ताद अली खां हांचे सरोद वादन राग रामदास मल्हार.

0: तुम्ही ऐकताले आकाशवाणी पणजी केंद्राचं हो एफ एम रेनबो चॅनल आणि ह्या खिणाक तुम्ही ऐकताले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. आणि इश्टानो आता ऐकूया कोकणीतल्यान मुखेल खबरो.
1: गोंयांत शेती वेवसायांत दिवपी तरणाट्यांची संख्या बऱ्यापैकी वाडत आसा अशें मत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांखळी रविंद्र भवनांत आयोजित कृषी पे चर्चा हे कार्यावळींत मुखेल सोयरे म्हणून उलयतना उक्तायलें. भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी आयज मडगांव नगरपालिकेंत घेतिल्ल्या लोकगाराणी सुनावणेंत नागरिकांनी व्हड संख्येन हाजिरी लायली. ह्या वेळार मंत्र्यांनी लोकांची गाराणी स्वता आयकून घेतली आनी खुबशा प्रस्नाचेर तोडगो काढलो. काणकोणच्या श्री मल्लिकार्जून देवळाच्या सोबितीकरणाच्या वावरा खातीर 5.42 कोटी मंजूर जाल्यात अशी माहिती काणकोणचे आमदार आनी कला संस्कृती मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या. राज्यांत सध्या पावसान नेट धरला. हाली शेगीत पडिल्ल्या पावसाक लागून राज्यातल्या धरणांनी जाल्लो उदकाचो उणाव भरपाक लागला. राज्यातल्या शाळांनी डिजिटल साक्षरता आनी कल्पकतायेक उर्बा दिवपा खातीर गोंय राज्य शिक्षण संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान एडोबी एक्सप्रेस फॉर एज्युकेशन हो उपक्रम सुरू करपाचो निर्णय घेतला. नुस्तेमारी संचालनालयान 9 जुलय दिसा सकाळी 9:30 वरांचेर पणजी

तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजे केंद्राचं हो FM रेनबो चॅनल 105.4 मेगाहर्ट्झांचेर. इष्टांनो, आता काय खणातच बरोबर सोवरांचेर ऐकूंक रावया हिंदीतल्यान खबरो. ऐकत रावात FM रेनबो.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
1: तुम्ही ऐकतात स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो 105.4 मेगा हर्ट्झांचेर. अनिष्ठानो, आता स्टुडिओन वेळ झालो असा 6:07 आणि 6 सेकंद, आणि आता सुरू करूया आयची मुखावली कार्यावळ रेनबो सांज.

तुम्ही ऐकता स्टेशन ऑफ द नेशन एफ एम रेनबो, आणि ह्या खिणाक तुम्ही ऐकता रेनबो सांज ही कार्यावळ. तर इश्टानो, सांज वेळ जाताच काळजान एक थोडी ओढ निर्माण जाता, कोणाची तरी याद येता, कोणाची तरी मोग याद जाता. आणि अशा नाजूक वेळार जेन्ना रेडिओचेर एक एखादें गीत वाजता तेन्ना मात रोमांस हो आपसुकूच फुलपाक लागता. जशी सांज जाता तसो काळजान एक वेगळोच विसावो येता. आनी ह्या विसावाच्या वेळार आमचो सगळ्यान लागींचो कोण तरी आसता जाल्यार तो म्हणल्यार आमचो रेडिओ. आयज आमी उलोवया रेडिओच्या त्या जादू विशीं जो खूब वर्सां सावन आमच्या जिणेचो एक अविभाज्य भाग जाल्लो आसा. ऐकुया हें मुखावयलें गीत आशा भोसले हांच्या आवाजान.

शाणो तुम्हें गेता रिनबू सांझी कार्यावळा नि ह्या कार्यावळीन ह्या खिणाक तुम्हें गेता आशा भोसले हंसो आवाज. तर इश्टानो ही रचना आसा सोयरू वर्दे हांची आनी संगीत कंपोजर आसा सोयरू वर्दे. तर ऐकूया हे गीत आशा भोसले हांच्या आवाजात. आमचो सांगात जोडून रावात आनी ऐकत रावात FM रिनबू.

0: जिसनो आमचे रेडिओचे आणि आमचे नाते हे सदांच वेगळे आणि सारखेच वेगळे म्हणले जाता. जसे कित्याक म्हणटा तर पावसाचे आणि रेडिओचे नाते खूप पोरणे. जेव्हा भायर व्हडलो पाऊस पडटा, मळबान गडगडत जाता, त्या भायर जोगूल लखलखपाक लागता आणि मोबायलाचे नेटवर्क अचानक कसे वता. आणि त्यांना एकाच एका वांगड्याची आमकां याद येता, तो म्हणल्यार आमचो ल्हानसो रेडिओ. बॅटरेचेर चलपी तो रेडिओ आमी खोपीन वा जनेला लागसर दवरून बसता आनी भायर पडपी थेंब्याच्या संगीता वांगडा रेडिओची गीतां मनाक एक वेगळोच विसाव दिता, असो तो आमचो रेडिओ. ऐकूया हे मुखावले गीत सुरेश वाडकर हांच्या आवाजान.
1: तुला पाहिले मी अशा सांज वेळी, नभालाही आली नशा पावसाळी.

तुम्ही ऐकता एफएम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झ चरणेशन आता बरोबर 14:30 तुमका ऐकूपाक मेळटल्यो कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. तोपर्यंत ऐकत रावात हे गीत अमित कुमार आणि आशा भोसले हांच्या जोड आवाजान.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबर दिता. संयुक्त कार्यपंगड यंत्रणेवरवी आतंकवाद आडोवपा खातीर भारत आनी इंडोनेशिया वावुरतात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज दनपारा जकार्ता हांगा इंडोनेशियन संसदेच्या संयुक्त अधिवेशनांत उलोवप केले. दोनूय राष्ट्रांमदल्या वाडट्या भागीदारीचेर भर दितना श्री मोदी हांणी सांगले, भारत आनी इंडोनेशिया हांकां विंगड विंगड वाठारांनी सहकार्य खोलायेन वाडोवपाचो उफाट संदी आसात. भारत आनी इंडोनेशिया जेन्ना एकठांय उबे रावतात तेन्ना लोकशाय संदी निर्माण करता आनी विश्वास निर्माण करता अशें तांणी नदरेक हाडले.
1: आतंकवाद जैसे विषयों पर भारत और इंडोनेशिया दोनों की एक राय रही है. पिछले वर्ष पहलगाम में जब जघन्य आतंकवादी हमला हुआ, इंडोनेशिया तब भारत के साथ मजबूती से खड़ा रहा. मैं इसके लिए राष्ट्रपति प्रबोवो और आप सभी का आभार व्यक्त करता हूं. हमारे दोनों देश काउंटर टेररिज्म पर जॉइंट वर्किंग ग्रुप के माध्यम से साथ काम कर रहे हैं.
0: केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी आयज 20,000 वयर शेतकी उद्देजक आनी 20,00,000 शेतकारांक सशक्त करपाचो हेत आशिल्ल्या प्रगती प्रकल्पाची सुरवात केली. नवी दिल्लीन प्रसार माध्यमांकडेन उलयतना श्री चौहान हांणी विकसीत भारताची मोख साध्य करपा खातीर शेती, समृद्ध गांव, शेतकारांची उदरगत करपाची गरज आसा हाचेर तांणी भर दिलो. ही मोख साध्य करपा खातीर सरकार सगळे यत्न करता आनी हेर यंत्रणा हे यंत्रणेत वांटेकार जातकच कामाची गती वाडटली अशें तांणी सांगले. प्रगती कार्यावळी खाला 26,000 ल्हान शेतकी उद्देजकांक प्रशिक्षण दिवपाचो निर्णय सरकारान घेतला अशें कृशी मंत्री हांणी सांगले. केंद्रीय भलायकी मंत्री जेपी नड्डा हांणी आयज कामगार आनी रोजगार मंत्री मनसुख मांडविया आनी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हांच्या वांगडा टीबी मुक्त भारत अभियानाक अदीक घटमूट करपा खातीर उच्चा पावड्यावेली बसका घेतली. क्षयरोग ना करपा खातीर पुराय सरकारी पद्दत आपणावपाचो उलो मारून श्री नड्डा हांणी सगळ्या मंत्रालयांक आपले यत्न चड खर करपाक सांगल्यात. क्षयरोग मुक्त भारताचे ध्येय साध्य करपाक तरणाट्यांची भूमिका म्हत्वाची आसा हाचेर तांणी भर दिलो. केंद्रीय कृशी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्या वांगडा आयज उपराष्ट्रपती भवनांत कापूस उत्पादकता मिशनाचेर उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांकां माहिती दिली. भारताची कापूस पर्यावरण यंत्रणा घटमूट करपाचे दिखेन मिशनाच्या समग्र पद्दतीची उपराष्ट्रपतींनी तोखणाय केली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत श्री राधाकृष्णन हांणी नवनिर्माणांक गती दिवपा खातीर वेळापत्रक मान्यताय यंत्रणेची गरज आसा हाचेर भर दिला. केंद्रीय आदिवासी वेव्हार मंत्रालयान आदिवासी उदरगती खातीर गिन्यान नवनिर्माण आनी पुराव्याचे आधारिल्ले धोरण तयार करपाचे केंद्र म्हण आदिवासी संशोधन संस्था घटमूट करपा खातीर एक नवो दृश्टीकोण मांडला. भुवनेश्वरांत राष्ट्रीय कार्यावळीचें उक्तावण करतना केंद्रीय आदिवासी वेव्हार मंत्री जुऑल ओराम हांणी आदिवासी दायज सांबाळपा खातीर आनी समावेशी वाड करपा खातीर देशी गिन्यानाची आधुनीक तंत्रगिन्याना वांगडा जोडणी करपाचो उलो मारला. संविधान विधेयक 2024 आनी केंद्र शासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2024 पडताळणी करपी एकवटी संसदीय समिती 10 आनी 11 जुलयाक गोंयांत 2 दिसांचो अभ्यास दौरो करतली. एक देश एक वेंचणूक अर्थात देशांत एकाच वेळार वेंचणूको घेवपाच्या प्रस्तावाचेर देशभरांत सुरू आशिल्ल्या सल्ला मसलतीचो हो एक भाग आसा. खासदार पी पी चौधरी हांच्या अध्यक्षतेखाला ही समिती गोंयच्या वेगवेगळ्या घटकांकडेन संवाद साधतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी दिल्लीन डुरंड कप 2026 सर्तीच्या ट्रॉफीचे अनावरण केले. 5 बावटो दाखोवन सर्तीचो शुभारंभ केलो. या वेळार डुरंड कप, प्रेसिडेंट कप आनी शिमला ट्रॉफी खातीर नवे पंगड

0: करतले अशें राष्ट्रपती हांणी मेळाव्याक संबोधीत करतना सांगले. अंदूच्या सर्तीन श्रीलंके वांगडा वांटो घेतिल्ल्यान खोशी उक्तायल्या. ह्या नव्या पंगडाचो आस्पाव केल्ल्यान इतिहासीक सर्त आनीक लोकप्रिय जातली अशें तांणी मुखार म्हटला.
1: हम वर्ष 2047 तक भारत को विकसित राष्ट्र बनाने के लक्ष्य के साथ आगे बढ़ रहे हैं. मुझे विश्वास है कि जिस प्रकार फुटबॉल में खिलाड़ी एक दूसरे का सहयोग करते हुए टीम को विजेता बनाते हैं, उसी प्रकार हम
0: हवामान. फुडले 2-3 दिसांत मोसमी वारें उत्तर अरबी समुद्राच्या उर्वरित वाठारांत म्हळ्यारूच राजस्थान, हरियाणा आनी पंजाबांत प्रवेश करपाक अनुकूल परिस्थिती आसा असो अजमास भारतीय हवामान विभागान उक्तायला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.
2: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.

इश्टानो, तुम्ही ऐकता रेनबो सांज ही कार्यावळ, आणि ह्या कार्यावळीन आयज आमी उलयता पावस आणि आमचे मनशांचे नाते आणि त्याच्या वांगडा आमचो तो रेडिओ. तर इश्टानो, जेन्ना टी व्ही वा मोबायलाचेर आमकां सगळें दिसता, पूण रेडिओ फक्त आमचो आवाज समजता आणि आमी रेडिओचो. पावसाच्या धुमशाणा कडेन पळयत रेडिओ वयली नाटकुली वा काणयो आयकतना मनांतल्या आमच्या मनांत थंयच्यो प्रतिमा तयार जातात. रेडिओ पावसान मनशाची कल्पना शक्त घट करता आनी अशे तरेचो हो रेडिओ आमकां प्रत्येक वेळार दुखान सुखान आनी मेन म्हणजे आमच्या पावसा वेळार आमकां सदांच आमच्या सांगता आसता. आयकूया आमी मुखावयले गीत मिलिंद इंगळे हांच्या आवाजान.

ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटत, तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही। तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो, वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो, दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ, उन्हा मागून चालत येते गार गार कातर वेळ, चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो, पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो।

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरांत.
1: हय हय, आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात.
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.
2: तुम्ही एकदा एफएम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झ चरणादा ऐकून दिता कोकणीतल्या मुखेल खबरो.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. सध्या गोंयांत शेती वेवसायांत देंवपी तरणाट्यांची संख्या बऱ्यापैकी वाडत आसा अशें मत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांखळी रविंद्र भवनांत आयोजित कृषी पे चर्चा हे कार्यावळीन मुखेल सोयरे म्हणून उलयतना उक्तायलां. भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी आयज मडगांवां नगरपालिकेन घेतिल्ल्या लोककारणी सुनावणेक नागरिकांनी व्हड संख्येन हाजिरी लायली. काणकोणच्या श्री मल्लिकार्जून देवळाच्या शोभितीकरणाच्या वावरा खातीर 5.42 कोटी मंजूर जाल्यात अशी माहिती काणकोणचे आमदार आणि कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या. विन्सन वर्ल्डान आयोजित केल्लो 15वो गोंय मराठी फिल्म फेस्टिवल 2026 7 ते 9 ऑगस्ट मेरेन पणजीच्या आयनॉक्स आणि मॅकेनिस पॅलेसांत जातलो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत ह्या महोत्सवाचे उक्तावण करतले, जाल्यार अभिनेतो संजय दत्त मानाचो सोयरो म्हणून हाजीर आसतलो. राज्यातल्या शाळांनी डिजिटल साक्षरता आणि कल्पकतायेक उर्बा दिवपा खातीर गोंय राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळान एडोबी एक्सप्रेस फॉर एज्युकेशन हो उपक्रम सुरू करपाचो निर्णय घेतला. गोवा फॉरवर्ड विद्यार्थी संघटनेन सोमारा कदंब येरादारी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांक निवेदन सादर करत राज्य

राज्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या गोवा विद्यापीठात थेट बस सेवा सुरू करपाची मागणी केल्या. आणि नुस्तेमारी संचालनालयान 9 जुलै दिसा सकाळी 9:30 वरांचेर पणजी जिमखाना काम्पाल पणजी हांगा राष्ट्रीय मत्स्य शेतकार दीस कार्यावळ आयोजित केल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

तुम्हें कहता स्टेशन ऑफ द नेशन एफ एम रेनबो आणि इष्टानो ह्या खणाक तुम्हें कहता रेनबो सांजी कार्यावळ. तर अगो बेनो, पाऊस आणि रेडिओ हाचे नाते कसे असा हे आमकां सगळ्यांकूच खबर असा. जसे सुक्या सुक्या प्रस्नांचे पडपी पावसाचे पहिले थीम मनाक एकदम ताजे तवाने करतात, तसेच हे आमचे आणि रेडिओचे आणि पावसाचे नाते. पाऊस पडत रावतलो, गीतां वाजत रावतली, पूण पाऊस आणि रेडिओची ही जुगलबंदी आमच्या काळजांत सदांच उरतली. आणि ही कार्यावळ सोपयताना आयकूंक दिता समीर करपी हांच्या आवाजान हे निमणे गीत.

तुम्ही आता 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो आणि इष्टानो ह्या गीता सांगताना आता रेनबोचा या कार्यावळीतल्या तुमचा निरोप घेता आणि आता काय खाणातच तुम्ही काय करता इंग्लिशीतल्या खबरो

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरांत.
1: हाय हाय, आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात.
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.

0: ट्यून करात, ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आता मुखावेलो खबरो. राज्यातल्या शाळांनी डिजिटल साक्षरता आणि कल्पकतायेक उर्बा दिवपा खातीर गोय राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळान एडोबी एक्सप्रेस फॉर एज्युकेशन हो उपक्रम सुरू करपाचो निर्णय घेतला. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 कडेन सुसंगत रावन गोय SCERTीन एडोबी इंडिया आणि CSR बॉक्स याच्या आधारान गोयच्या सरकारी आणि अनुदानित शाळांनी हो उपक्रम येत्ता 6वी ते 12वी मेरेनच्या विद्यार्थ्यांखातीर लागू करतले. हाच्या खाला शिक्षक आणि विद्यार्थ्यांक एडोबी एक्सप्रेसाचो वापर करपाक फुकट प्रवेश मेळटलो. शाळा प्रमुखांनी या उपक्रमाक पुराय सहकार्य दिवचे अशें गोवा SCERTच्यो संचालिका मेघना शेटगांवकर हांणी मागला. राज्यान सध्या पावसान नेट धरला. हालीं सेगीत पडिल्ल्या पावसाक लागून राज्यांतल्या धरणांनी जाल्लो उदकाचो उणाव आतां कमी जाला. उदकाच्या साठ्याचो उणावा विशयीचो प्रश्न आतां सुटावो जाला. खात्याच्या 7 जुलै 2024 आंकड्या प्रमाण गावणे धरणांत सगळ्यांत चड उदकाचो साठो आसा, ते फाटल्यान आमठाणे धरणांत साठो नोंद जाला. भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी आयज मडगांव नगरपालिकेत घेतिल्ल्या लोकगाराणी सुनावणेक नागरिकांनी व्हड संख्येन उपस्थिती लायली. ह्या वेळार मंत्र्यांनी लोकांची गाराणी स्वतः आयकून घेतली आणि खुबशा समस्यांचे जाग्यारच निवारण केले. हांव लोकांच्या गाराण्यांचेर रोखडोच उपाय सोदपाचो यत्न करता आणि लोकांची अडून उरिल्ली कामां पुराय करपाक ताची सतत फाटपुरवण घेता, अशें प्रसार माध्यमाकडेन उलयतना दिगंबर कामत हांणी म्हणला. राज्य येरादारी प्राधिकरणान नशा करून वाहन चलोवप आणि रस्तो अपघात हांचे आड खर कारवाय करपाचो निर्णय घेतला. सोरो पिवून गाडी चलयल्यार जावं अपघात जाल्यार वाहन चालकांचेर आतां गुन्यांव दाखल करतले आणि रोखडेच अटक करतले, अशें येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी म्हणला. गोय सरकार रेंट अ कॅब सेक्टरांत महिंद्रा थार वाहनाचेर बंदी घालतले, तशेंच सद्याच्या भाड्याच्या वाहनाचेर थार गाडयेत रुपांतरण करप बंद करतले, अशें तांणी फुडें म्हणले. AI ट्रॅफिक कॅमेऱ्यांनी 4 जुलयाक चाचणेच्या पांवड्यार 26 सुवातींचेर व्हड प्रमाणांत नेमाचें उल्लंघन जालां. हाची शिटकावणी 15 जुलय मेरेन चालू उरतली, मात ताचे उपरांत दंड घालतले, अशेंय तांणी फुडें म्हणले. FC गोय तरणाट्यांचो पंगड जपानांत खेळटलो. रिलायन्स फाउंडेशन डेव्हलपमेंटल लीग हातून बेंगळूर FC गोय आणि पंजाब FC हे 21 वर्सां सकयले तरणाट्यांचे पंगड जपानातल्या थळाव्या क्लब पंगडा आड मॅच खेळटना पळोवपाक मेळटले. ह्या भोंवडेंत भारतीय फुटबॉल प्रशिक्षकांच्या कार्यशाळेचोय आस्पाव आसतलो. हवामान. भारतीय हवामान खात्यान गोंया खातीर 7 ते 10 जुलय मेरेन येल्लो अलर्ट जारी केला. ह्या काळांत राज्यांतल्या उत्तर आणि दक्षिण गोंयच्या कांय सुवातींनी पावस पडपाची शक्यताय आसा. फाल्यां 8 जुलयाक कांय सुवातींनी 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगान वारें व्हांवपाचो, जाल्यार 9 आणि 10 जुलयाक राज्यांतल्या वेगवेगळ्या सुवातींनी वारें मारून व्हड प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आशिल्ल्यान हवामान खात्यान लोकांक सादूर रावपाची शिटकावणी दिल्या. परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोयातल्या शेतकी वेवसायाक चालना दिवपा खातीर सरकारचे शेतकी खाते कटिबद्ध आसा, अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. विन्सन वर्ल्डान आयोजित केल्लो 15वो गोय मराठी फिल्म फेस्टिवल 2024 7 ते 9 ऑगस्ट मेरेन पणजेच्या आयनॉक्स आणि माकनीज पॅलेसांत जातलो. गोवा फॉरवर्ड विद्यार्थी संघटनेन राज्यातल्या सगळ्या तालुक्यांतल्यान गोय विद्यापीठाक थेट बस सेवा सुरू करपाची मागणी केल्या. भारतीय हवामान खात्यान गोंया खातीर 7 ते 10 जुलय मेरेन येलो अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे फुडले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25. नमस्कार.
2: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपयांमेरेन मोफत उपचारांचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चढ मोफत उपचार केल्यात. जगा लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चात सुमार 2 लाख कोटी रुपयांची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करात आणि आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरावर कॉल करात.
1: म्युझिकली यॉर्स आकाशवाणी एफ एम रेनबो. आणि इष्टानो, ह्या खिणाक तुम्हाला घेता फोन इन कार्यावळ. हॅलो चित्ररंजन. तर इष्टानो, तुमका जर ऐकुपाची असा तुमची आवडीची गीतां जाल्यार आमकां कॉल करात. आमचो नंबर जावन आसा 2224457. परत एकदां सांगता 2224457. सुरवातीक 0832 डायल करपाक विसरू नका. तर इष्टानो, तुमकां जर सांगची आसा तुमची मनातली गजाली सांगपाचे आसा तुमचे उमाळे जाल्यार आमकां कॉल करात आनी आयकात तुमची आवडीची गीतां. आनी सद्याक आमकां एक कॉलरान एक गीत मागयल्लें आसा हे धडकन फिल्मांतल्यान. तर आयकूंक येता हे अलका याज्ञीक आनी सोनू निगम हांच्या जोड आवाजान हें गीत.

0: अलका याज्ञिक आणि सोनू निगम हांचा आवाज तुम्ही ऐकत आलात. हॅलो चित्रंजन ह्या कार्यावळीत इष्टांनो, तुमकां जर ऐकुपाची आसा तुमची आवडीची गीतां जाल्यार कॉल करात आमकां आनी ऐकात तुमची आवडीची गीतां. तेन्ना वाट कोणाची पळयतात, घेयात मोबायल हातीन, डायल करात आमचो नंबर आनी ऐकात तुमचे आवडीची गीतां. सद्या आमकां एक कॉल ऑलरेडी आयिल्लो आसा, तो कॉल कोणाचो आयला तो पळोवया. हॅलो
1: हॅलो,
0: हां कोण उलयता? मॅडम फोन केला म्हणून देव बरे करू तुमकां पहिले सुवातेर. आणि कशी आसा तुम्ही?
1: आसा बरे आसा.
0: आणि तुम्ही खंयसरल्यान उलयता?
1: हांव वेरेसा उलयता.
0: हांव वेरेसान उलयता. आणि किरें म्हणटा लोक वेऱ्याचे, कशे आसात सगळे जाण?
1: आसात बरे सगळे.
0: आणि पाऊस पडटा ना?
1: पाऊस पडटा ना,
0: बारीक बारीक. हय बारीक. आणि आयज कितें ऐकतली तुम्ही? आयज तुम्ही कितें ऐकतली, खंयचे सॉंग ऐकतली?
1: आयज आशिकी पिक्चरातले जे म्हाका.
0: ओके, आणि हे गीत तुम्ही कोणा खातीर डेडिकेट करता? स्पेशल रिझन बी किरें आसा हे गीत ऐकुपाक वाटले?
1: ना ना, सगळे ऐकुपाक आणि माझ्या भावणा निलेश चिमुलकर आणि रवींद्र चिमुलकर.
0: ओके, निलेश बाबा आणि रवींद्र बाबा यांच्या खातीर तुम्ही हे गीत डेडिकेट करता? ओके, तर मॅडम देव बरे करून तुम्ही कॉल केलो म्हणून आणि दिता हे तुमकां. येस दे, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. तर येस, तर हे आशिकी 2 फिल्मातले गीत त्यांच्यांनी भेटयले असा, नूतन बाय ह्यांच्यांनी भेटयले असा आपल्या भावां खातीर. तुम्ही ऐकत राहत 105.4 मेगाहर्ट्झ चेर FM रेनबो. आणि हे मुखावले गीत पलक मुच्छल आणि अरिजित सिंग ह्यांच्या आवाजात.

0: आणि ती मेघरागाची रसा हेमंती शुक्ला आणि आमचं येसुदास खाणी गायली गीत असा ऐक पण ऐकूया त्यांनी सोबत राहिला.
1: दत्ताराम बाब तुम्ही कॉल करे कॉल केला म्हणून देव बरे करू आणि येस आम्ही आमच्या परीन जितले बरे दिवपाचो दिवपाक जाता तितले आमी प्रयत्न करतले ट्राय करतले आणि असेच तुमचोय रिस्पॉन्स आमकां सदांच मिळूनी आमकांय आमचे कडेन कितें चुकलां जाल्यार आमकांय समजुनी. सो तुमचे असले कॉलर अशे तुमच्या सारखेच कॉलर आसा ज्यांचे कडल्यान आमकां खुबश्यो गजाली कळटा गजाली समजता आनी तुमचे कडल्यान आमी खुबश्यो गजाली शिकताय बी. तर अश्योच आमचो आणि तुमचो संवाद हो चालूच उरोनी चालूच रावनी आनी तुम्ही असेच
0: अधिकारी असा त्यांनी मातशी लक्ष दिवचे सकाळ फुडें अनाउन्समेंट आसा न्हू ते कितले बरे अशें उरना तेन्ना तांकां बरेंशी मातशी ट्रेनींग दिवपाक जाय समजोवपाक तुम्ही आकाशान आयकूंक जाय कोणाची चूक जाता कोणाची बरें जाता हे तुमकांय कळटले. देव बरें करूं.
1: येस देव बरो करू बाब. तर इश्टानो हे आसात येसुदास आनी हेमंती शुक्ला हांच्या जोड आवाजान गीत. तुम्ही आयकता 105.4 MHz चेर FM रेनबो.

0: कृष्णन हे आशिले ह्या कार्यावळीतले निमणे गीत. तुम्ही ऐकत आले हॅलो चित्रंजन फोन इन कार्यावळ. कृष्णन अशेच कॉल करीत रहात आणि ऐकत रहात तुमचे आवडीची गीतं. आणि आता मुखार तुमका ऐकून येतात कोकणीतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, ह्यो आसात काय मुखेल खबरो. सध्याक गोयात शेतकी वेवसायात देवपी तरणाट्यांची संख्या वाढत असा असे मत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी साखळी रवींद्र भवनात आयोजित कृषी पे चर्चा हे कार्यावळीत मुखेल सोयरे म्हणून उलयताना उक्तायले. भौशीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत हांणी आयज मडगाव नगरपालिकेत घेतिल्ल्या लोकगाराणी सुनावणेक नागरिकांनी व्हडा संख्येन हजेरी लायली. काणकोणच्या श्री मल्लिकार्जून देवळाच्या सोबितीकरणाच्या वावरा खातीर 5.5 कोटी मंजूर झाल्यात अशी माहिती काणकोणचे आमदार आणि कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या. विन्सन वर्ल्डान आयोजित केल्लो 15वो गोय मराठी फिल्म फेस्टिवल 2024 7-9 ऑगस्ट मेरेन पणजेच्या आयनॉक्स आणि मेकनीज पॅलेसांत जातलो. राज्यातल्या शाळांनी डिजिटल साक्षरता आणि कल्पकतायेक उर्बा दिवपा खातीर गोय राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळान एडॉबी एक्सप्रेस फॉर एज्युकेशन हो उपक्रम सुरू करपाचो निर्णय घेतला. गोवा फॉरवर्ड विद्यार्थी संघटनेन सोमारा कदंब येरादारी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांक निवेदन सादर करत राज्यातल्या सगळ्या तालुक्यातल्यान गोय विद्यापीठाक थेट बस सेवा सुरू करपाची मागणी केल्या. नुस्तेमारी संचालनालयान 9 जुलयाक सकाळी 9:30 वरांचेर पणजी जिमखाना कांपाल पणजी हांगा राष्ट्रीय मत्स्य शेतकार दीस कार्यावळ आयोजित केल्या. भारतीय हवामान खात्यान गोंया खातीर 7-10 जुलय मेरेन येल्लो अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: कितें म्हणूंक सोदताय
1: हांव जायतें म्हणूंक
0: लोकांक तर कोंकणीक आतां म्हळ्यार लोकां लागीं नाचोंक जाता
1: आरे तूं पळयलो कितें सोदमताय तूं सोदमताय इंग्लीश कांतारा म्हणल्यार लोक इंग्लीश भाशेन नाचता म्हणून
0: डेफिनेटली लोक नाचता फॉक्स ट्रॉट चा चा चा असल बस स्टॉप
1: अरे फॉक्स ट्रॉटाक कोंकणी नांव ना रे इंग्लीश कित्याक सांगता डू यू नो द नेम ऑफ द फॉक्स ट्रॉट इन कोंकणी
0: व्हाट इज इट
1: द नेम ऑफ द फॉक्स ट्रॉट इन कोंकणी इज अँटोन जुआव फर्नांडीस
0: अरे वा
1: अरे
0: आणि चा चा चा
1: चा चा चा इज पेद्रो कायतान रोड्रिगीस
0: आणि बस स्टॉप
1: दुमिंग इनास पियादाद पोस्कोटो यू डोंट नो एनीथिंग
0: इन इंग्लिश आय विल सिंग इन इंग्लिश द सेम सॉन्ग आय वॉन्ट यू टू सिंग इन कोंकणी आय चॅलेंज यू
1: यू चॅलेंज
0: मी थाउजंड
1: नॉट थाउजंड बट रुपीज
0: रुपीज एनी ऑलराइट स्टॉप द वर्ल्ड

आणि शाणो हा कातारा सांगतात. आता कातारांच्या कार्यावळीतल्या आम्ही तुमचा निरोप घेता. तुम्ही घेता 105.4 मेगाहर्ट्झांचेर FM रेनबो.

आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.

म्युझिकली यॉर्स आकाशवाणी एफ एम रेनबो. आणि इष्टानो, आता वेळ झालो असा सदाबहार गीतांच्या कार्यावळीचं. तर एक सदाबहार गीतांच्या कार्यावळीन तुमका सगळ्यांक योकार.

ऐकूबेनो, आयज 7 जुलय, आयचो दीस भारतीय सिनेमा सृश्टींतल्या एका अशा युगाची याद करून दिता जो युग केन्नाच सोंपचो ना. आयज हिंदी चित्रसृश्टीचे ट्रॅजेडी किंग आणि अभिनय सम्राट दिलीप कुमार हांचो स्मृती दिन. 7 जुलय 2021 ह्या दिसा दिलीप कुमार हांच्यानी संसाराक निमणो रामराम केलो. पूण कांय मनशां अशीं आसतात जी संसार सोडून गेल्यारूय आपल्या कलेच्या रुपान सदांच जिती उरतात. युसुफ खान ते दिलीप कुमार हो प्रवास फक्त एका नटाचो नाशिल्लो तर तो भारतीय सिनेमाचो सुवर्ण काळ आशिल्लो. मुगले आजम मदलो तो देखणो शहजादा सलीम, देवदास मदलो मोगी, नया दौर मदलो कष्टकरी तांगेवालो वा क्रांती आनी सौदागर मदलो दमदार अभिनय दिलीप कुमार हांच्यानी दर एका पात्राक आपले काळी जोपले. तांचो तो संत गंभीर आनी आवाजातलो तो खास पोच घेवपाची पद्दत वापरे तो अभिनय न्हय तर काळजाक थेट स्पष्ट करपी एक जादू आशिल्ली. तर इश्टानो, ऐकूया आयज दिलीप कुमार हांची ही गीता मधुमती फिल्मातल्यान. आनी ही कार्यावळ सुरू करतना सुरवेक तुमकां ऐकून येता मुकेश हांच्या आवाजान मधुमती फिल्मातले हे पहिले गीत.

0: Travate FM Rainbow.
1: FM रेनबोचे सप्त रंग आणि सप्त सूर पावल्यात गोयच्या घराघरान
2: हाय हाय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
1: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
2: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
1: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाईव्ह न्यूज सिलेक्ट करात.
2: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
2: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसार भर.
2: हय, पुराय संसार भर.
0: सदाबहार गीतांच्या कार्यावळीन तुमका परत एकदा येवकार. इश्टांनो, आयज आमी घेतात मुकेश दिलीप कुमार हांच्या हांचेर चित्रायली ही वेगवेगळी गीतां आनी आयचो फिल्म जावन आसा मधुमती. तर इश्टांनो, चित्रपट सृश्टीन येवचे पयली दिलीप कुमार हांच्यांनी ब्रिटीश सैन्याच्या कॅन्टीनान काम केल्ले. उपरांत देखणी अभिनेत्री देविका राणी आनी हिमांशु राय हांणी ताका पळयले आनी बॉम्बे टॉकीज कंपनी खातीर कामाक दवरले. थंयच तांकां दिग्गज कुमार हे नवें नांव मेळ्ळे आनी तांची पयली फिल्म आशिल्ली ज्वार भाटा, जे 1944 वर्सा प्रदर्शीत जाल्लें. ऐकुया हें मुखावलें गीत मधुमती ह्या फिल्मांतलें मुकेश हांच्या आवाजांत.

0: तुम्ही ऐकता स्टेशन ऑफ द नेशन एफ एम रेनबो आणि ह्या खेळात तुम्ही ऐकता सदाबहार गीतांची कार्यावळ. ऐकू बनो ह्या कार्यावळीनं आता घेऊया एक लहानसो विसव.
1: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
2: झाल्यावर ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
3: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
1: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
4: गोयच्या

0: लोकपरंपरेत मेळपी नाटक, संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचो यत्न करूंक जाय.
1: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मक गोय ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
3: कलात्मक गोय.
4: तरिष्ठानो सदाबहार गीतांच्या कार्यावळीन तुमकां परत एकदां येवकार. आयज आमी आयकतात दिलीप कुमार हांचेर फिल्मायल्ली अशी वेगवेगळी गीतां आनी आयचो फिल्म जावन आसा मधुमती. तरिष्ठानो दिलीप कुमार हांच्यांनी आपल्या करियरांत सलग 3 फावटी आनी 8 फावटी फिल्मफेअर सर्वोत्कृश्ट अभिनेत्याचो पुरस्कार जिंकलो. हो एक व्हड रिकॉर्ड जावन आसा. भारत सरकारान तांकां पद्मभूषण 1991 वर्सा, दादासाहेब फाळके पुरस्कार 1994 वर्सा आनी पद्म विभूषण 2015 वर्सा दिवन सन्मानीत केल्ले. तशेंच प्रसिद्ध ब्रिटीश दिग्दर्शक डेव्हिड लीन हांणी आपल्या जगप्रसिद्ध लॉरेन्स ऑफ अरेबिया ह्या हॉलिवूड चित्रपटांत शेरीफ अली ह्या रोला खातीर दिलीप कुमार हांकां ऑफर दिल्ली. पूण दिलीप कुमार हांच्यांनी ती नम्रपणान नकारली. उपरांत तो रोल इजिप्शियन नट ओमर शरीफ हांच्यांनी केलो आनी तो आंतरराष्ट्रीय स्तराचेर गाजलोय बी. दिलीप कुमार हांची निमणी फिल्म किल्ला आशिल्ली जातूंत तांच्यांनी दुहेरी भुमिका केली. तांचें लग्न प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो हिंच्या वांगडा जाल्ले जिणें तांची निमण्या श्वासा मेरेन मनापासून सेवा केली. आयकुया मोहम्मद रफी हांच्या आवाजान हें मुखावले गीत मधुमती फिल्मांतल्यान.